0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दल जी काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफ एम 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। एपिसोड 35। प्रथमं प्रार्थनां वदामः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। वक्त्रतुण्ड महाकाय

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 8 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही. प्रत्येक नवीन दिवस एक संधी घेऊन येतो, फक्त तिचा योग्य वापर करता आला पाहिजे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिताली राज यांनी निवृत्तीची घोषणा केली. दिवस होता आजचा. शुक्र संक्रमण 1882 नंतरचे पहिले शुक्र

ही आजच्याच दिवशी लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले. तेही आजच्याच दिवशी साल होते 1915. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशहा या त्याच्या दोन मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यामध्ये मुअज्जमने आझमशहाला ठार करून दिल्लीची गादी बळकावली. दिवस होता आजचा. पुरंदरच्या तहात गमावलेल्या रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. शिल्पा शेट्टी अभिनेत्री, उद्योजिका आणि फिटनेस क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व, चॅम्पियन्स ऑफ चेंज यांचा आज जन्मदिवस. डिंपल कपाडिया, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये कार्यरत, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. गजाननराव वाटवे, गायक आणि संगीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डी के बेडेकर, लेखक, तत्वचिंतक व समीक्षक यांचाही जन्म आजच आहे. सय्यद नजीर अली, भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशी. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. दोन्ही 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 एफएम केएलई गणेशवाणी भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन भागीदारी किंवा कंपनीत प्रवेश करू शकता. वृषभ रास, आज योजना पूर्णपणे अंमलात येऊ शकतात आणि त्या तुम्हाला फायदेशीर परिणाम देतील. मिथुन रास, साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांशी संबंधित लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. कर्क रास, आज तुम्हाला बरेच आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही अमर्याद संपत्तीचे मालक बनू शकता. सिंह रास, आज तुमच्या समवयस्क गटात तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आघाडींवर गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्हाला चांगली प्रगती मिळेल. कन्या रास, तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमचे उत्पन्न, व्यवसाय आणि इतर उपक्रमांमध्ये लक्षणीय वाढ होईल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू दोन्ही 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भात महत्वाकांक्षी योजना सुरू करता येतील. वृश्चिक रास, व्यवसायाच्या संदर्भात आशावादी दृष्टिकोनासह तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप उत्साही असाल. धनुरास, तुमची लोकप्रियता आज शिखरावर असेल आणि इतर लोकांवर तुमचा अधिक प्रभाव पडेल. मकर रास, आरोग्याच्या दृष्टीने दिवस फारसा अनुकूल नाही. तुम्हाला काही जुन्या आजारांचा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला तीव्र वेदना सहन कराव्या लागू शकतात. कुंभरास, स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्यांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असू शकतो. व्यवसायात थोडा तणाव असेल. शेवटची मीन रास, नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल नाही. अज्ञातांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. चला, 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणू दोन्ही 90.4 FM KLE कनसो, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। रामनगरकर रंगभूमी कलावंत यांच्याच पुण्यतिथी। मोहम्मद पैगंबर इस्लाम धर्माचे संस्थापक यांची पुण्यतिथी आजच आहे। बिरका बहादूर मुरिंगला लिंबू साहित्यिक भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रसिद्ध होते, पद्मश्री पुरस्कार प्राप्त यांची आज पुण्यतिथी। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र गुणतुणी 90.4 FM KLE कनसु। नमस्कार।

0: ನಮಸ್ಕಾರ, ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ವೇಣು ಧ್ವನಿ 90.4 FM. ಇದು KLE ಕನಸು. ಇಡೀ ವಿಶ್ವವೇ ತಲೆ ಎತ್ತಿ ನೋಡುವಂತಹ ಶ್ರೀಮಂತ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮದು. ನಮ್ಮ ಸಿರಿವಂತ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ ಅದು ನಮ್ಮ ಜನಪದ. ಜನಪದ
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: You were listening to KLE Ayurveda Health Guide on KLE's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Vishweshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE, along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.kleceet.edu.in.
2: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम: बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ। स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 26 पुष्पौषधीची म्हणजेच रॉक रोज या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत। आपण मनोव्यापारांची गणित सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करीत आहोत। मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा आणि वेदना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम या संदर्भात आपण आतापर्यंत एकंदर 25 बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेतली। क्रमांक 26 औषध आहे रॉक रोज। मनुष्य ज्यावेळी एखाद्या भीतीदायक थरारक अनुभवातून जात असतो त्यावेळी द्यायचं हे औषध आहे। आपण यापूर्वी मिम्युलस व आस्पेन ही औषधं भीती या लक्षणाच्या संदर्भात अभ्यासली, परंतु रॉकरोज या औषधाची भीती ही अत्यंतिक स्वरूपाची असते। उदाहरणच द्यायचं झालं तर आग लागलेल्या इमारतीत सापडलेल्या व्यक्तींची मनस्थिती किंवा बुडणाऱ्या बोटीत बसलेल्या माणसांची मनस्थिती याची कल्पना करा। अशा वेळी माणसाच्या मनाला धक्का बसलेला असतो, भीती वाटते, अंगावर जणू काटा उभा राहतो। अपघाताच्या बाबतीत अपघात झालेली व्यक्ती स्वतः तर घाबरून जातेच, पण भोवतालच्या नातेवाईकांना मित्रमंडळींनाही एक प्रकारच्या काळजीयुक्त तणावाच्या अनुभवातून जावं लागतं। अचानक सहन कराव्या लागणाऱ्या अशा प्रकारच्या भीतीच्या दुष्परिणामांसाठी, मानसिक धक्क्यासाठी उपयोगी पडणारं औषध म्हणजेच रॉकरोज। सैन्यातील व्यक्तींना नेहमीच अशा प्रकारच्या अनेक प्रसंगातून जावं लागतं। त्यांना मृत्यूचं भय नसतं, म्हणून भयानक चित्तथरारक प्रसंगातही ते धैर्यानं सामोरे जातात। अशा व्यक्तींना रॉकरोजची जरुरी नसते। आपण आता काही रुग्णांची उदाहरणं पाहू। रेवती, वय 10 वर्ष, शाळेतून घरी परत येत असताना रेवतीच्या बरोबर असलेल्या तिच्या मैत्रिणीला अपघात झाला। एका कारची धडक बसली आणि ती खूप जखमी झाली। पुढे पोलीस पंचनामा वगैरे होऊन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण अपघाताच्या त्या भयानक दृश्याचा रेवतीवर खोल परिणाम झाला। रात्री तिला स्वप्न पडून ती झोपेतून घाबरून उठू लागली। तिची भूकही कमी झाली। रात्रभर ती अस्वस्थच असे आणि मधूनच एक दोन वेळा झोपेतून किंचाळत उठणं खूपच कमी झालं, पण तरीही त्या चित्तथरारक प्रसंगाची आठवण ती विसरत नव्हती, म्हणून हनीसकल दिलं। क्रमांक 16 पुष्पौषधी हनीसकल, भूतकाळ विसरण्यासाठी। म्हणून जवळजवळ भूतकाळातील घटनेचा बसलेला धक्का विसरला जावा म्हणून जवळजवळ 3-4 महिने औषधोपचार केल्यानंतर मात्र हा प्रकार कायमचा बंद झाला। आणखी एक उदाहरण घेऊ। अमोल, वय 5 वर्ष, मुलांची खेळाखेळातली गोष्ट। गंमत म्हणून एका मुलानं राक्षसाचा मुखवटा घातला आणि तो जिन्याखाली अंधारात उभा राहिला। अमोल तिथून जात असताना त्यानं जोरात ओरडून त्याला घाबरवलं। छोट्या अमोलची तर दातखिळीच बसली। भीतीमुळे त्याला काही सांगता येईना। थोड्या वेळानंतर त्याला तापही भरला। हे अचानक असं काय झालं काहीच समजेना। सर्व मुलंही चिडीचूक, अमोलची आई तर घाबरून गेली। अमोलला रॉकरोज दिलं आणि थंड पाण्यानं स्पंजिंग करण्यास सांगितलं। ताप उतरला आणि दुसऱ्या दिवशी महाशय पुन्हा दंगामस्तीत सामील झाले। लीलाबाई, वय 54,

0: चालत जात असते, आता तशी भीती वाटत नाही। बस मध्ये बसताना रॉकरोजचा एक डोस घेत होते, पण आता मुलीच्या लग्नासाठी परगावी जायचंय, एवढा मोठा प्रवास कसा करू असं वाटतंय, काही आणखी औषध देणार काय। लीलाबाईना रॉकरोज बरोबर घेण्यासाठी लार्ज हे औषध दिलं, या औषधामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढणार होता। गजाननराव वय 58 वर्ष, त्यांना अनेक प्रकारची भीती वाटत असे। आता आपले हातपाय थकले, अतिरक्तदाबाचा विकार आहे, आपल्याला पॅरालिसिसचा झटका येईल, आपण परावलंबी होऊ, आपली काळजी घेणारी आपली पत्नी मरण पावेल, अशी अनेक प्रकारची भीती त्यांना वाटत असे। इतकंच नव्हे तर वर्तमानपत्रातही अपघाताची बातमी वाचली, टीव्हीवर अपघाताची दृश्य पाहिली की त्यांच्या काळजाचं पाणी होत असे, घामानं ते थपथपून जात, पण शक्यतो आपली ही भीती ते कुणाजवळच बोलून दाखवित नसत। एक दिवस ते आले आणि म्हणाले, डॉक्टर, मी तुमचे पुष्पौषधींविषयीचे लेख नियमित वाचतो, म्हणूनच आलो आहे। माझ्या या भीतीसाठी तुम्ही पूर्वी लिहिलेल्या मिम्युलस या औषधाचा उपयोग होईल का हो? मी त्यांना सांगितलं, तुमची भीती अत्यंतिक स्वरूपाची आहे, यासाठी रॉकरोज या औषधाचा उपयोग होईल। रॉकरोज बरोबरच त्यांच्या एकंदर स्वभावानुसार, म्हणजे आपली भीती कुणाला न सांगण्याच्या प्रवृत्तीनुसार अग्रीमनी हे औषध दिलं। भीतीचं प्रमाण कमी झाल्यानंतर मात्र रॉकरोज ऐवजी काही दिवस मिम्युलसही दिलं आणि गजाननरावांची भीती कायमची नष्ट झाली। आणखी एक उदाहरण, मिनलचा एक दात काढायचा होता, ती भीतीनं दडपून गेली होती। डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तिला रॉकरोज दिलं आणि दात काढण्यासाठीचा आणि दात काढण्याचा समारंभ एकदाचा पार पडला। पहा, जीवनात काही थरारक, भयानक, भीतीदायक, धक्कादायक घडतं तेव्हा वाटणाऱ्या भीतीसाठी जरूर रॉकरोजचा उपयोग करा। धन्यवाद।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। ही होती केएलबी अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: बेळगावचा नवा मानाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर राजकुमार पृथ्वीराज देसाई यांना, ज्या KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ह्युमन एनॉटॉमी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आणि HOD आहेत. आज आपला विषय आहे शरीर रचना आणि बदललेली जीवनशैली, या विषयासंदर्भात त्या मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण बदललेली जीवनशैली आणि आपली मुळात शरीर रचना कशी आहे, कशी ती काम करते, काय करायला पाहिजे, कोणत्या वयात काय केलं पाहिजे, या संदर्भात थोडंसं सांगणार आहोत. तर सुरुवातीपासून आपण घेऊया की नुकती जन्मलेली जी मुलं असतात त्यांची वाढ टप्प्याटप्प्यानं होते, म्हणजे ह्या महिन्यात हे व्हायला पाहिजे असं सगळं आहे, तर त्यांना सुरुवातीपासूनच त्यांची वाढ कशा पद्धतीनं व्हावी आणि आपण काय केलं पाहिजे त्यासाठी?
1: आता पहिला बाळ जन्माला येते त्यावेळेला त्याची सगळं काळजी घेतली जाते हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्याची प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला माइल स्टोन्स म्हटलं जाते, म्हणजे प्रत्येक दिवसा त्याच्यामध्ये फरक जाणवतो. मग तो फरक असं एक महिन्याने कॅल्क्युलेट करतात किंवा वीकली कॅल्क्युलेट करतात, तर हे असं असते एक वर्षापर्यंत त्याचं आपण सगळं बघत असतो. मग त्याच्यामध्ये ते रिस्पॉन्ड करायला लागतं. पहिला तर एक महिना ते झोपेतच असते, फक्त खायापुरती म्हणजे दूध पिण्यापुरती ते बाळ उठतंय आणि परत झोपतंय. मग त्याचं परत मॉलिश करणं किंवा हे त्याचं टाय त्याचं बॉडीची रचना जी आहे ती वाढायच्या पण ह्याला हे लागत असते, त्यामुळे त्याला काय करतात आंघोळ करून त्याचं खूप म्हणजे एक कॉटनच्या ह्याच्यामध्ये त्याला स्ट्रेट ह्याच्यामध्ये हे बांधून त्याला झोपवतात. तर त्यातून सुद्धा ते बाहेर काय करते ते काढून हे करायला लागते. मग तसा त्याचा स्ट्रक्चर, कारण की बोन्स डेव्हलप झालेले नसतात अजून, त्याचा प्रत्येक पार्ट बॉडीचे जे आहेत ते डेव्हलपिंग फेज मध्ये असतात. मग ते हाईट चांगली व्हायला किंवा त्याचं ते मॉलिश करतो आपण, ते कशासाठी मॉलिश करतात की त्याचं पूर्ण त्याच्या बॉडीला एक शेप यायला पाहिजे तसं. आणि ते जर त्याला व्यवस्थित असं नाही हे केलं 3 महिन्यापर्यंत तर काय होते त्याचं कर्वेचर्स यायला लागतात, कारण की ते मुलगा कसं आपण हलायला लागते, त्याला चालायला वगैरे येत नाही, मान धरत नाही आणि हात पण जे आहेत ते काय करतात ते सरळ असे होत नाहीत त्याचा. त्याच्यासाठी ते एक प्रकार आहे तो आंघोळ केल्यानंतर बांधतात एक. मग त्याच्यानंतर ते आपलं बॉडी कसं ते व्हॉइसला त्याचं इयरबड्स पण डेव्हलप झालेले नसतात अजून, मग त्यावेळेला काय करते इयरिंगचं जे असतं ते आवाजाला ते पूर्ण असं कान हे करत असते बाळ. मग जेव्हा आईचा आवाज असू दे किंवा आपल्या वडिलांचा आवाज असू दे, त्या ठराविक लोकांचे आवाज आल्यानंतर ते आनंदाने काय करते हसायला लागते, बोलायला लागते. म्हणजे ते बोलायला लागते म्हणजे आपल्यासारखं नाही बोलत, काय तर वेगळे आवाज करायला लागते, जोरात किंकाळ्या पण मारायला लागते एक एकदा 3 महिन्यानंतर. आणि आताची मुलं हे खूप फास्ट पण आहेत त्यामुळे ते रिस्पॉन्ड जास्त देतात. मग त्यावेळेला ते कलर आयडेंटिफाय करायला लागतात, मग आपण पाळण्यात काय काय बांधतो वगैरे सगळं ते त्याच्याकडे पण ते लक्ष द्यायला लागतंय. मग त्यावेळेला त्याचं डेव्हलपिंग फेज असते आणि त्याचं ब्रेन जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्याचं झोपणं तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. खरं त्याच्यानंतर रिस्पॉन्डिंग, त्याच्याबरोबर जर त्याला लवकर बोलायचं शिकवायचं असेल तर आईने पण कने त्याच्याबरोबर असं बोलत बसलं पाहिजे. आता आजकालच्या सगळ्या त्या हे करत असतात त्यामुळे ते रिस्पॉन्ड फास्ट द्यायला लागले. आणि त्यामुळे मुलं म्हणजे आपण म्हणतो की 10 महिने 11 महिने 12 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ते बोलण्याच्या, खरं आता जेव्हा आईला काही काम नसते किंवा काय असतंय तर ते रिस्पॉन्ड द्यायला लागते आपण ते आवाज काढायला प्रयत्न

तर ते ऐकून ते एक आहे हे 3 महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचं मान अजून धरलेली नसते आता 4-5 महिन्याचे मान धरायला लागते मग त्यावेळेला आपण काय करतो अगोदरच त्याला हे करायला लागतो डेव्हलप करायला लागतो मग त्यावेळेला काय होते ते मान हालत असते त्यावेळेला मग त्यामुळे काय होते त्याला लवकर त्याचा सर्व्हायकल स्पॉन्डलसिस व्हायचा चान्सेस असतात म्हणजे आपण बाळाला घेताना सुद्धा आता पूर्वी कशा आजी लोक असताना पहिला काय मांडीवरून हातातून बाळ देताना सुद्धा काय करायची ती व्यवस्थेची अगोदर हात अगोदर कुठे मानेखाली ठेव म्हणत आताचे कसे करतात एकदम आम्ही असं घालतो आणि आपण घेऊन जातो मग त्यामध्ये मान असं अगोदर हलायला सुरू करते मग त्यावेळेला कसं आपल्या इथं कनेक्शन वायर्स आहेत ते अजून डेव्हलप झालेले नाहीत इन द फॉर्म ऑफ कसं कॉमन कॅरोटिड आर्टरी ते ब्रेनला सर्क्युलेशन असते इथं ब्रेकियल फ्लेक्सिस म्हणून इथून येत असे जे की आपल्या ह्या अपर म्हणजे अपर एक्स्ट्रीमिटीचं हे ते सगळं त्याचे हे असतात मग त्यावेळेला काय होतं ते एकदम असं असं ते बाळ हालायला लागते मग त्यावेळेला ते मुलगा काय करते हात दुखायला लागले खांदा दुखायला लागले हे सगळं सांगते तर डेव्हलपमेंट तिथं दुखवलं गेलेलं असतं ते त्याचं त्यावेळेला ते आपल्याला त्यावेळेला कळत नाही आणि आताची जी स्टाईल आहे की आपल्याला मुलांना गाडीवरून फिरवायची हाऊस खूप असते होय 5-6 महिन्याच्या अजून त्याचं म्हणजे आपली बॉडी जी आहे आपल्या ह्याच्यामध्ये मंथ फेज मध्ये इयर फेज मध्ये वाढत असते मग फुल डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या 18 वर्षाच्या ह्याच्यामध्ये होते मग त्यावेळेला आपण त्या मुलांना काय करतो की आपण गाडीवरून घेऊन जातो त्याची मानीचा कणका आणि पाठीचा हे जे आहे व्हर्टिब्रल कॉलम म्हणतो ते कसं असते आपल्या ह्याच्यावर असा घेऊन बसतात त्याने आणि समजा जर स्पीड ब्रेकर आलं किंवा लक्षात नसेल आपण ऍक्टिव्ह असतो आपलं बाळ आहे ते आपण सांभाळून घेतो हे माहित आहे खरं त्याचा जे पाठीचा कणा असतो ह्याच्याकडे कुठे लक्ष असतं आपण असं त्याला धरलेलं असतोय आणि त्याच्यानंतर जेव्हा गचके बसतात इनडायरेक्टली आता आपण लगोरी गेम खेळूया म्हणजे एक एक्झाम्पल देते आता लगोरी एक कॉलम स्ट्रेट आहे तर त्याच्यावर जर्रा बॉल लागला आपण लगोरी खेळायला लागलोय खरं जर्रा बॉल लागून गेल्यानंतर ती लगोरी फुटत नाही खरं काय होतंय जरा हिसका बसतोय तसंच आपलं व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे काय एक लगोरीचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट मध्ये झालेलं नसते त्यामुळे ते एक फेज झालं गच

0: केलेलं नाही त्याचं पण. मग त्यावेळेला काय करत आहे आपल्या, आता आपणच गाडी चालवलं फास्ट विदाउट हेल्मेट तर 2 मिनिटं आपल्यालाच ऐकायला येत नाही. हा मग ते जर ह्यांचं डेव्हलप झालेलं नसतंय आणि त्यावेळेला आपण काय करतो बाईक वरून त्यांना उभं करतो स्टाईल मध्ये, त्याच्या डोक्याला टोपी नाही बांधलेली असते, मग त्यावेळेला ते वारा लागून लागून त्यांचं काय होतं लॅबरिंथच्या ह्याच्या ह्याला हे होते, मग त्यामुळे काय होतं त्या मुलांचे कानाचे प्रॉब्लेम सुरू होतात, कान गळती असू देत किंवा कान दुखतोय वगैरे हे मुलं कम्प्लेन करत असतात. आणि त्याच्यानंतर तिसरं स्टेप हे झालं इथलं डोळ्याचं पण प्रॉब्लेम. आजकाल मोबाईल शिवाय आपण मुलांना जेवायला घालत नाही, ते मुळ ते दाखवून आपलं खेळते, ते म्युझिक पण टकटक बघत असते, तर त्याच्यामुळे काय होते तर त्या डोळ्याचे रेडिएशन्स आपले हे बुबोळ जे आहेत ते रेडिएशनला खूप सेन्सिटिव्ह असतात. मग ते सेन्सिटिव्ह त्यांचं पण डेव्हलप झालेलं नसतंय त्याच्यामुळे, आणि त्याच्या पाठीमागे एक सर्किट सारखे त्याला नर्व्ह सप्लाय जास्त असतात. आपल्या शरीरात जे 12 क्रेनियल नर्व्स असतात त्याच्यापैकी 4.5 हे डोळ्याला त्याला डेव्हलप हे होतात काय सप्लाय करत असतात, आणि त्यावेळेला ते प्रेशर करत असते आणि त्याच्या पाठीमागे जे ग्रोथ हॉर्मोन जे पिट्युटरी ग्लँड त्याला प्रेशर पडत असते, मग त्याच्यामध्ये त्यांची वाढ होत नाही. ग्रोथ हॉर्मोन म्हणजे काय वाढीची, मग ते वाढायचं ते पण होत नाही हे मोबाईलच्या ह्याच्यामुळे. म्हणजे हे डोळ्याचे जे प्रकार अरेंजमेंट आहे, परत टेस्ट बड्स अजून डेव्हलप नाही होत त्याचे, मग काय करतो आपण 5व्या 6व्या महिन्यामध्ये त्यांना खायला घालतो, मग ते पहिल्यांदा घालतो त्यावेळेला सगळं काय म्हणेल ते खायला घालते, मग आपण काय करतो जोरात थोडं त्यांचं खाण्याचं पण चेंज करायला सुरू करतो, मग थोडं काय करतो त्याला मिठाचं घालतो किंवा थोडं गोड घालतो गोड असं, तसं ते टेस्ट बड्स डेव्हलप राहते. जोपर्यंत ते टेस्ट बड्स डेव्हलप झालेले नसतात तेव्हा बाळ काय देईल ते तोंडात घालत असते. म्हणून बघितलं तर तुम्ही काय करता ते बाळ सगळं तोंडात घालत असते आणि नंतर संडास मधून बाहेर काढते, जे पाहिजे ते घेते आणि नको असेल ते संडास मधून जाते. आणि आतून जरी बघायला गेला तर त्याचे जे म्युकोसल फोल्ड्स म्हणजे आपण ह्या आपल्या चेहऱ्यावरच जर बघितले तर सिस्टम वाईज म्हणतो आपण, हे डोळ्याचे जे आहे ते व्हिज्युअल पाथवे म्हणतो, खरं वरचा कपाळाचा भाग जो म्हणतो तो सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये क्लासिफाय करतो, नाकाचा भाग जो करतो तो आपण स्मेलचं पण करतो आणि त्याच्याबरोबर रेस्पिरेटरी अप्पर ट्रॅक्ट म्हणतो मेडिकल शास्त्रात. मग हे डेव्हलपिंग फेज मध्ये असते आणि आपण तसं वागायला लागतो. आणि हे तोंडाचं जर हे करायला गेलं तर त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम पण आहे, एकदा जर रेस्पिरेशन सर्दी झालेली असेल नाक ब्लॉक झालेलं असेल तर ते बाळ काय करते तोंडाने घेते, मग त्यामुळे त्याची जर जीभ जर बघितलं तर त्याला काय होते फर लाईक म्हणजे त्याला कोटेशन आल्यासारखं होते ना, आपण खातो वगैरे सकाळचं दात ब्रश करतो तसं मुलांचं तर काय हे करत नाही, मग त्यावेळेला काय होतोय त्याचं कोटिंग येते. मग ते कोटिंग हे झाल्यानंतर मग कोटिंगचं हे केल्याबरोबर काय होतंय त्याला म्हणजे परत खोकला सर्दी हे झालं तर एक्सपेक्टोरेशन पण असतात, सर्दी खोकला इन्फेक्शन आणि त्याच्यानंतर सर्दीचे का प्रॉब्लेम्स जास्त असतात मुलांच्या मध्ये, फिवर पण असते कारण की जरा चेंज ऑफ एन्व्हायरमेंट चेंज ऑफ प्लेस झाल्यानंतर बाळ काय करतात आजारी पडतात ना. आता आपण कुठे तर पिकनिकला जाऊन आलो किंवा कुठे तर बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांचं काय होतंय त्यांचं फिवर आणि कोल्ड हे कॉमन त्यांचं सगळ्यांचेच कंप्लेंट्स करतात मुलं. मग ह्याच्यामध्ये काय होतंय त्यांचं रेस्पिरेशनवर पण परिणाम होतो, मग त्याच्यानंतर त्यांचं छाती भरते, मग रेस्पिरेशन आपण नाकाने यायला लागलं म्हणून आपण काय करतो काहीतरी घालतो, मग ते घातल्यानंतर काय होतंय त्याचं छाती भरली म्हणून सांगतो, छाती भरल्यानंतर नंतर खुरखुर करायला लागले म्हणून सांगतो ते, आणि परंतु त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर काय करते ते उलटी करायला लागते. म्हणजे हे सगळे कुठले आहे आपण जेव्हा चेंज करतो त्या मुलांना तेव्हा त्यांनी पण त्याचं सफरर्स होतात. मग ते मेडिसिन्स टिल यू चेंज तुमचं लाईफस्टाईल ते मुलांना फक्त मग औषध गोळ्यांच्यावरच ठेवणार. तुम्ही जरा 1-7 महिने झाल्याशिवाय पूर्वी काळी मुलं बाहेर काढत नव्हती 7 महिन्याची होईस्तोपर्यंत करत नव्हती, त्यामुळे मुलं आपण घट्ट झालो, मग त्यांचं लाईफ स्पॅन पण वाढलं. आता 1-2 महिने झाल्यानंतर आपण फिरायला जातो म्हणजे त्याचे किती इफेक्ट त्या मुलांवर पण हो व्हायला लागलेत ह्याचा पण आपण त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. एक इन्फेक्शन सारखे जर व्हायला लागले तर कान म्हणजे हे नाक कान हे आणि घसा हे एकत्र आहे, मग त्यामुळे त्यांचं कसं हॉर्शनेस ऑफ व्हॉइस असू देत किंवा ब्रिदिंग प्रॉब्लेम्स असू देत किंवा हिअरिंग प्रॉब्लेम्स हे खूप आता बघायला मिळायला लागलेत.
1: अच्छा.
0: आणि ते एक, आणि त्याच्यानंतर आणि एक डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम. आता हे 1 वर्षाचं झालं आपण दिनचर्या, आणि आता वॉकर्समुळे सुद्धा, वॉकर्स म्हणजे किती युटीआय इन्फेक्शन जर ते व्यवस्थित वॉकर्स जर नसतील तर एक, आणि त्याच्यानंतर डेव्हलपिंग फेज मध्ये असते म्हणजे आपलं हिप जॉईंट जे आहे ते असं डेव्हलप म्हणजे फुल असं स्ट्रेट मध्ये बघायला लागते, ते वॉकर्सच्या पायाने ते असं मारतंय, तर असं मारल्यानंतर ते गेट असं पाहिजेत ते गेट असं व्हायला लागतंय मग चालताना, आणि ते त्याचं स्टाईल वाचतंय त्या मुलांचं. मग ते चालताना काय करतात ती मुलं अशी पायाने पूर्ण पंजा नाही खाली लावत ते बोटावरनी चालायला लागतात. म्हणजे ते स्टाईल व्हायला लागते त्यांचा. आता माझ्याच

0: भावाची मुलगी आहे, दुसऱ्यांचं नाही सांगत, खरं माझ्या भावाचीच मुलगी आहे, जे की वॉकर्सचे हे इफेक्ट्स पण आहेत जर तिथल्या तिथं जर स्टॉप नाही केले तर ती अजून सुद्धा, तिला बूट घालून बघितले, मारून बघितले, पाय सरळ करून बघितले तर नाही, आता ती 8 वर्षाची आहे, खरं ते स्टेज गेट जे ते आहे ते असं आहे आणि ती बोटावर खूप कम्फर्टेबल चालते.
1: बापरे.
0: मग आहे ना हे एक एक म्हणजे साईड इफेक्ट्स आहे ते आपल्याला कळत नाही, म्हणजे घाला वॉकर मध्ये खरं त्याला लिमिटेशन्स आहेत.
1: बरोबर. मग आता एकंदरीत म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम्स होतात म्हणजे ते कशामुळे, की आपण वेळेच्या आधी सगळं करायला जातो त्यामुळे हे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात फ्युचरमध्ये. मग ज्या त्या वेळेनुसार जे ते घडलं पाहिजे, ही जी योग्य वेळ आहे ती कोणती आहे आणि काय काय घडलं पाहिजे त्या वेळेत?
0: आता कसं, 1 वर्षापर्यंत त्यांना खूप जपलं पाहिजे. 1 वर्ष त्यावेळेला म्हणजे कसं त्यांचा डेव्हलपिंग फेज असते प्रत्येक ह्याच्यामध्ये, मग वॉकिंग वगैरे हे सगळं 8-9 महिन्यानंतर कसं ती वाकायचा चालायचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण क्राउलिंग मुवमेंट म्हणतो, क्राउलिंग म्हणजे ते गुडघ्यावर चालतात, तर गुडघ्यावर चालायला लागल्यानंतर कसं ते एक नॅचरल आहे की आपलं गुडघे स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. मग ते फेज वॉकर्समुळे कसं ते होत नाही, मग आता रिप्लेसमेंट यायला लागलेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टाईल म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पण एक रूट कॉज आहे. आणि त्याच्यानंतर क्राउलिंग होत नाही म्हणल्यानंतर काय होतंय, आणि त्यावेळेला मातीची घरं असायची त्यामुळे ते क्राउलिंग कसं मातीला रिलेशन असायचं, त्यामुळे काय व्हायचं नी जॉईंट जे आहे ते एकदम स्ट्रॉंग व्हायचं, तर ते आता क्राउलिंग त्यांचं मुवमेंट नाही. दुसरं बघायला गेलं तर ऍबडॉमिनल मसल्स, जेव्हा ते पाण्यात जसं पोहतो तसं ते जमिनीवर पोहायला लागतं, म्हणजे असं रांगत रांगत पुढे जाते पोटावरून. मग त्यावेळेला म्हणायची पूर्वी पोटावरून जायला लागले बघ म्हणायचे ना, मग पोटावरून जायचं वेळेला त्यावेळेला फ्लॅट ऍबडॉमिन सगळ्याचं असायचे. आता सगळ्यांच्या ऍबडॉमिन असे फुल हे आहेत, कारण की त्याच आतांच्या मुलांचं आणि पहिल्याच्या जर बघितलं ज्या व्यक्तींच्या म्हणजे घरी आजी आजोबा वगैरे जे आहेत तर त्यांना जर बघायला गेलं तर त्यांची म्हणजे त्यांची ते फॉलो करत होते, करतात सुद्धा अजून सुद्धा. खरं जे आमच्यासारखे जे शिकलेले आहेत बाहेर आणि कोणाचा सपोर्ट नाही आहे, मग आपण काय करणार, वॉकर्स घेणार ना, कोण मदतीला नाही म्हणल्यानंतर, हे पण एक आहे. म्हणजे कुठे त्याचं रिस्ट्रिक्शन आहे तिथे केलंच पाहिजे, त्यामुळे मसल्स वीक व्हायला लागलेत. मग तेच जर फिमेल्स जर असतील तर, फिमेल्स असतील तर मग LSCS, मग सर्जरी करूनच बाळ काढायला पाहिजे, म्हणजे सिझरियन सेक्शन घ्यायला पाहिजेत. मग ते मसल्स जेव्हा जे असतात त्यावेळेला ते उपयोगी पडत नाहीत, म्हणजे ऍक्टिव्हेशन त्यांचं मिळत नाही त्यांना, म्हणजे जरा लेबर पेन्सला. म्हणजे जेव्हा आता ह्या महिन्यामध्ये आपण त्यांना हे करत नाही, खरं त्यांच्या फ्युचर लाईफ मध्ये हे आपण हे करतो. आता गाडीवरचं एक्झाम्पल दिले व्हर्टिब्रल कॉलमचा, खरं ते मुलं जेव्हा 4th-5th जातात त्यावेळेला ते बॅकेक वगैरे मान दुखायला लागले म्हणून सांगतात, तर हे एक आहे म्हणजे 1 वर्षाभरातलं हे. आणि त्याच्यानंतर जेव्हा 5 वर्षाचे असतात त्यावेळेला त्यांचं एकदम वाढ व्हायला लागते, मग त्यावेळेला त्यांचं डायट हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इज 14 इयर्स, 14 इयर्स त्यांना सगळं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतात, त्यावेळेला पॅरेंटल जे आहेत ते त्यांनी कसं एक फ्रेंडली रिलेशन ठेवायला पाहिजेत. मग फ्रेंडली रिलेशन असलं तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, त्यांचे इमोशनल लेवल्स जे अप अँड डाऊन होतात ते त्यावेळेला ते खाली होतात. प्रेम, मग आजकाल आपलं बोलणं होत नाही आहे, आता कोण पण असू देत बोलणं होत नाही, म्हणजे कुठल्या अँगलनी, मोबाईल, मोबाईलमध्ये येतो आपण असं बघतो, तिकडे येतात ते येतात ते पण तसेच बसतात तिकडे. अनेक चौथा आला म्हणजे आई वडील आणि मुलगा असेल तर सगळे कोपऱ्यातले आपल्या मोबाईल मध्ये घेऊन आपल्या ह्याच्यामध्ये बसतात. मग बोलणं पण कसं गरजेचं आहे, आता ह्याला पण एक एक्झाम्पल देते, आपण कुठली बोरवेल नव्हे, आता काय बटन दाबलं की सगळं मिळतंय, म्हणजे दाबलं की ऑटोमॅटिक पाणी भरतंय, इकडे चावी खोललं तर ऑटोमॅटिक पाणी पण येतंय, आणि आता असा हात केलं तरी पण पाणी येतंय, बरोबर ना? हे सगळं जे आहे ते ऑटोमॅटिक झालेलं आहे. खरं जीभेचं ऑटोमॅटिक होत नाही, जीभ म्हणजे जे बोरवेल मी एक्झाम्पल देते, जे आपण पहिला हँड बोन वेल होते तर आपण ती मारल्याशिवाय पाणी वर येत नाही, मग ते हे सिक्रिशन्स जे आहेत आपल्या शरीरात, म्हणजे इथं हे पॅरोटिड ग्लँड, इथं सलायवरी, इथं मँडिब्युलर जे आहे, जेव्हा जीभ बोलते त्यावेळेलाच ते सिक्रिट व्हायला लागतात. आणि जीभ जेव्हा हलते त्यावेळेला फक्त ती एकालाच नाही हलत, ही तर आपला ट्रेकी आहे, इसोफेगस आहे, मग इसोफेगस ते कनेक्टेड आहेत, म्हणजे कसं हे जीभ वळते त्यावेळेला इकडचे हे हलायला लागतंय आपलं, त्यावेळेला ते खूप त्याचे सिक्रेशन, थायरॉइड ग्लँड आहे आपल्या घशामध्ये, किंवा ह्याच्या बाजूला जे आहे इथं कॅरोटिड आर्टरी म्हणतात, जे की ब्रेनला सर्क्युलेशन आहे आणि फेसला सर्क्युलेशन आहे. मग कुठलं पण सेन्सिटिव्ह जेव्हा हे असतंय त्यावेळेला काय होतं, आपल्या चेहऱ्यावर एक जर आपल्या आवडते कोणतं आलेलं असेल तर ब्लस्ट होते, आणि आवडते नसलं त्याच्यात एकदम काळतोंड होऊन जातं. ते हे की नाही, हे सर्क्युलेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ह्या जेव्हा आपण जीभ नाही हलवली तर गप बसतं असंच. मग कसे सिक्रिशन होणार? मोबाईल मध्ये बघतो तर त्याचे काय काय विचार असतात, ते विचार त्याप्रमाणे आपण खात असतो, किती खाल्लेलं हे कळत नाही. आणि ते जर आपण हसत खेळत बोलायला लागलो तर इकडे काय होतात, ते पॉझिटिव्ह सिक्रिशन. आणि त्याच्यात जेव्हा मिक्सर मध्येच आपण उदाहरण दिलं तर काय होते ते माहित आहे. जर पाणी घातलं नाही घातलं तर ते आतल्या, आपला मिक्सर पण मोठा आहे, तर तो मिक्सर मध्ये जर हे सगळं हे करायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीची खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सिक्रिशन, ही लाळ जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जे रागाच्या ह्याच्यात जर मारून मुटकून खायला लागलो किंवा आपल्याला आवडतं नाहीये हे नावा म्हणजे असं ठेवायला लागलं खायला लागलं, तर त्याच्यामध्ये एचसीएल सिक्रिशन ऍसिडिक जास्त व्हायला लागते. मग आपण म्हणतो मला ऍसिडिटी खूप झाली, मला कॉन्स्टिपेशन झालं, हे सगळं आपण म्हणायला लागतो.
1: म्हणजे एवढा परिणाम होतो तर
0: मग परिणाम खूप आहे. आणि त्याच्यावर आपले फेशियल एक्सप्रेशन्स जे आहेत, ते फेशियल एक्सप्रेशन सांगितलं काय, हे म्हणजे आपलं रिमोट कंट्रोल आहे. आता इफ यू कम्पेअर फेस आणि आयसीयू पेशंट, ते खाऊ शकते काय?
1: नाही.
0: गिळू शकतं काय? मग आपण काय करतो, राईल्स ट्यूब घालतो. श्वासोश्वास घेऊ शकतो काय? नाही. मग त्याला पण ऑक्सिजन घालतात. ते डोळे उघडून बघू शकतं काय? बघितलं तरी त्याला कळत नसते. तर हे कंपार्टमेंट जे आहे आपलं फेसचं, ब्रेन असू दे, सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात. म्हणून आजकाल सायकोसोमॅटिक डिझीजेस आणि ह्याचं क्लासिफिकेशन जे आहे, इथून परत दात येतात आपले कितव्या महिन्यात, नवव्या महिन्यात, म्हणजे ते हिरड्या पहिला फुगतात. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो, ओ डायरिया चाललं, त्याला काय खाल्लं, कोण असतो, कोण आपण हे करतो. मग जेव्हा ते सप्रेस करतो, ते डाडा म्हणजे सूज येते, म्हणजे ते आता काहीतरी बर्ड्स, आता आपण झाड जरी लावलं, बी जरी घातलं, तर ते पहिला जमीन फुलते आणि त्याच्यानंतर ते बी उगवत आहे ना. तसंच आपल्या दातांचा पण तो प्रकार आहे. त्यावेळेला ते बाळ काय करते, असं काय तर चावासारखं करते, काहीतरी हे करते ना, तर त्यावेळेला त्याचे दाताचे हे पोर्स जे आहेत ते ओपन व्हायला लागतात. आणि त्यावेळेला त्याला डायरिया किंवा वॉमिटिंग आणि हायग्रेड फीवर्स असतात. हे 3 दिवस, एकदा दाताचं ते पोर बाहेर पडलं की त्याला नंतर काहीही होत नाही. मग ते आपण सप्रेस करतो. मग जेव्हा ते सप्रेस करतो त्यावेळेला काय होतंय, की फॉर्मेशन होते, दातांचं वीक दात येतात. मग त्याच्यामध्ये पण मिल्क तीत आणि परत त्याच्यानंतर परमनंट तीत यायला लागतात. मग त्यावेळेला आपण काय करतो, चॉकलेट वगैरे देऊन ते दात घासत नाही, त्याला म्हणजे काय करत नाही. मग त्यावेळेला काय करतो, ते कीड ऑलरेडी आम्ही निर्माण करतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते दुखायला लागते, ते सूज यायला लागते. सगळे म्हणजे हे प्रकार जो आहे दातांचा पण, इट इज म्हणजे दातात जर कीड जर असेल तर तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टमचे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि जर ओरल कॅव्हिटी स्वच्छ जर असेल तर तुमच्या डायजेस्टिव्हला काहीही प्रॉब्लेम येत नाही. मग बेसिक ज्या मुलांना जे आहे ते दात घासायचं डिसिप्लिन, म्हणजे जेवण झाल्यानंतर, किंवा गुळणी करायची. आता गुळणी करायचं पण म्हणजे काय, तोंडात पाणी घेऊन जेव्हा आपण असं हे करतो तर ते काय आहे, तर ते आपल्या गालाचे एक्सरसाइज आहेत. म्हणजे पूर्वीचे लोक ते आज जीभ काढून सगळं बाहेर काढत होते, ते काय होतं त्याच्यामध्ये, तर तुमची अन्ननलिका आणि श्वासनलिका क्लीन करायचं होतं. नाकाने तुम्ही सकाळी शिंका आल्या की ते जाते क्लीन होत आहे, खरं व्हॉट अबाउट ट्रेकिया आणि तुमचं ब्रे हे ब्रॉन्काय, तर ते कसं, ते जिभेचं जेव्हा हे करतो खोकला येतोय किंवा येतं, त्यावेळेला ते काय करते, ते बाहेर काढते. अन्ननलिकेमध्ये काहीही अडकलेलं नसते का, तर ते गुळगुळीत असते आणि त्यामुळे ते खाली जाते. काय पण जरी खाल्लं तर ते टमकून कुठे जाते, पोटामध्ये जाते, म्हणजे स्टमक मध्ये जाते. खरं हे ट्रेकिया आणि हे कसा पाईप सारखं आहे. मग त्यावेळेला जेव्हा हिसके देत नाही आम्ही इकडून खोकून, तर तेव्हापर्यंत त्याचं एक्सपेक्टोरेशन बाहेर येत नाही. मग हे पण मुलांना शिकवलं पाहिजे. मग सारखी छाती भरलेली असते किंवा काय असते, त्यांना नाक शिंकरणं हे पण इम्पॉर्टंट आहे. किती म्हणून तुम्ही मेडिसिन्स देऊन त्यांना सप्रेस करून ते काय करताय, हे घट होतात आपल्या छातीमध्ये. मग त्यावेळेला जेव्हा हे पंपिंग ऍक्शन जेव्हा सुरू होते, त्यावेळेला त्यांना डिफिकल्टी होते कशाला, श्वास घ्यायला. हे खालती इथं होते ब्रॉन्काईमध्ये. मग त्यावेळेला ते साचलं जाते, मग ते डिफिकल्ट होते. जेव्हा हित असते ते ब्लो करून काढायला येते. खरं जेव्हा छातीत होते मग त्यावेळेला आपण काय करतो, मग त्यांना हॉट फर्मेंटेशन देतो किंवा काहीतरी हे देऊन ते बाहेर काढायला करतो. जेवढे एक्सपेक्टोरेशन तुमचे बाहेर जाईल तेवढं तुमचं रेस्पिरेटरी स्ट्रॉंग होते. म्हणजे हे शरीराचं, हे लहानपणापासून असते ना, ते पण वळण लावायला पाहिजेत. म्हणजे 5 वर्षापर्यंत एकदा डिसिप्लिन लागले की ते त्यांचं त्यांनी फॉलो करतात.
1: अच्छा.
0: एक्सरसाइज किंवा आता बैठक हे जास्त चालले त्यांची, किंवा उलटा फुलटा उड्या मारतात, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्राणायाम किंवा योगा जरी हे करता हे एक्सटर्नल मसाजिंग आहे, हे जिम मध्ये जाणं. खरे इंटरनल मसाजिंग कसं करणार तुम्ही?
1: प्राणायाम ना.
0: प्राणायाम, जेव्हा प्राणायाम तुम्ही श्वासोश्वास घेता त्यावेळेला कसं होतं, हे नॉस्ट्रिल्स फुल कनेक्टेड होते इकडं कुठे ब्रेनला जाते, ते व्हेंटिलेशन मुळे काय करतंय ते तुमचं कुलिंग इफेक्ट करतंय आणि त्याच्या बरोबर हे लंग्स मध्ये जातात. आता लंग्स मध्ये जेव्हा डीप श्वास घेतो हे लंग्स पण फुल झालेले असतात आणि त्याच्या बरोबर तुमचं हृदय जे असतंय त्याला इंटरकनेक्टेड आहे, जसं कार्डिओ वॅस्क्युलर सिस्टम म्हणतात किंवा कार्डिओ पल्मोनरी सिस्टम म्हणतात. मग त्याला कसं डी ऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड हे कनेक्टिव्हिटी असते. मग प्राणायामामुळे काय होतंय ते वडलं जाते खालती आणि सोडलं जाते परत. मग इथं ऍक्टिव्हेशन ऑफ द हार्ट आणि लंग काय होते हे होते. आता आपल्याला काय ते दुखायला लागलं हात पाय तर आपण काय करतो दाबतो त्यांना मसाजिंग करतो ते झालं. तुम्ही लंग आणि हार्टला करू शकता काय? इथून काय जरी केलं तर ते एक्सटर्नल होतंय. खरे इंटरनल हे प्राणायाम योगा किंवा जोरात हसणं. जोरात हसणं म्हणजे आर्टिफिशियल नाही तर त्यांना हसणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हसणं म्हणजे कसं हे जे हसणं आहे ते पोटाच्या म्हणजे दिंड्या काय म्हणतात ते पोटाच्या दिंड्यापासून आपण हसलं पाहिजेत म्हणतात ना, तर ते हे अम्बिलिकल रिलेशन आतून यायला पाहिजे. जेव्हा आतून येतंय त्यावेळेला कसं ते फ्लेक्सिस जे आहेत म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचे फ्लेक्सिस जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात ह्या मुलांच्यात. म्हणून ते बाळ पण त्या वेळेला हसते ते खदा खदा हसते ना, तर त्यावेळेला त्याचं ऍक्टिव्हेशन गॅस रिलीज वगैरे हे सगळं होत असतं ऑटोमॅटिक होत असते. ते इथं थोडा आपण कुठेतरी कमी पडतो म्हणजे आपला चेहरा जो आहे तो कायम असा. आणि खोकणं सुद्धा इनडायरेक्टली हे नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे कसं आपण पाण्याचा बदल झाला तर आपल्याला सर्दी खोकला होतो का, उगीच सर्दी खोकला होतोय नाही होत ना, तसंच त्या मुलांच्या मध्ये पण आहे. जेव्हा खोकून हे बाहेर काढत नाहीत त्यावेळेला ते हे करते. मग एक तर त्यांना उलटी व्हायला पाहिजेत, मग तो उलटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय असते कंटेंट जेवणाचं नसते तर कफ असते इनडायरेक्टली, बॉडी बाहेर फेकत असते सगळं. ते बॉडीतनं बाहेर फेकल्यापासून त्यांच्या बरोबर काय होते त्यांच्या शरीरामध्ये खूप परिणाम होत असतात. म्हणजे कसे जर शरीरातलं ते बाहेर गेलं असेल तर ते हेल्दी चाइल्ड मध्ये होतात, नाही तर इम्युनिटी आपली कमी व्हायला लागते. आणि हे रिलेशन कुठून आहेत, हार्ट आणि लंग मुळे. हे नाकाचं झालं, तोंडाचं दाताचं सांगितलं, हे क्लीन नाही केलं तर ते एक. त्याच्याबरोबर डायजेशन, मग मुलांना काय पण खाल्लं तर संडासलं लागतंय ना. आता मुलं लहान मुलं काय कंप्लेन करतात, जास्त संडासलं लागले, पोटात दुखा लागले, कशामुळे हे जे आपल्या दातामध्ये काय तर त्यांनी रात्री जेवलेलं असतं, ते ब्रश नाही केलं किंवा गगल नाही केले तर काय होतंय त्याचं, तर ते तसेच अडकून असतात. आणि ते दुसऱ्या दिवशी काय करतात, ब्रश न करता नाही तर काय ते करतात खातात. म्हणजे काय पण आपल्याला खाऊचं आयटम असते तर पहिला खातो. आम्ही पण लहानपणी केले ते. मग त्यावेळेला काय होतंय इनडायरेक्टली ते बॅक्टेरियाज कुठले जे झालेले आहेत ते इनडायरेक्टली पोटात आपल्याला बसतात आणि ते कधी ते डोकावून बघतात. मग त्यावेळेला आपण म्हणतो नाही सगळं झालं करेला संडासच नाही थांबत म्हणतो ना, तर हे पार्टिकल्स जे त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली असतात. आणि आता बाहेरचं खाणं पण आपण ते काय सांगायला नको, कुठल्या पाण्याने काय केलं काय केलं ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आजकाल तर आपण बाहेरचं जास्त हे बघतो, मग त्याच्यामध्ये काय काय घातलंय हे आपल्याला माहित नाही. प्रिझर्वेटिव्ह असतात, कलर यासाठी असतात, मग त्यावेळेला त्यांचं जे आतड्याचं हे डेव्हलप झालेलं नसतंय. आणि जेव्हा ह्या मुलांना घालतो त्याला चांगलं खाडवतो मग त्यावेळेला काय होतंय ते सपाट होते. सपाट झाल्यानंतर काय होतंय, जेव्हा आपण काय पण अन्न घालतो त्यांच्यामध्ये ते पोटामध्ये राहत नाही, ते स्लिपरी असते. मग स्लिपरी झाल्यानंतर कसं होतंय पुढे ढकलून जाते ना, मग त्याच्यामध्ये अक्युम्युलेशन हे नसते त्यांच्यामध्ये आणि ते खूप सेन्सिटिव्ह असते. आता आपलं कसं एक 18 वर्षानंतर पूर्ण डेव्हलप झालेलं असते, त्यामुळे आमची पचनक्रिया स्ट्रॉंग झालेली असते, सगळं स्ट्रॉंग झालेलं असते. मग आता त्या लहान मुलांना दात नसतात, कारण की आम्ही चावून खातो 32 वेळा चावा म्हणून सांगतात, कारण की 32 दात आहे ते 32 वेळा खाल्ल्यानंतर काही आजार होत नाही. मग तोच प्रकार आहे जर आता लहान मुल शेंगदाणे खाल्लं 5 वर्षापर्यंत संडास मधून, कारण की ते व्यवस्थित त्याला माहित नसतं चावायचं असतंय. मग काय होतं त्याच्या जर संडास आता आपल्याला कळत नाही ते, कारण की आपल्या घरात नाही आता सगळ्यांच्या म्हणजे अटॅच रूम मध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला ते संडासला जाऊन आलं तर काही कळत नाही त्या मुलांचं. पूर्वी तसं नव्हतं, पूर्वी कसं होतं शेतात खेडोपाडी होतं तेव्हा बसायचं, त्यामुळे आईला कळायचं, आजी तर नाही तर बघून यायचं हे संडास केला बघ त्याच्यामध्ये सगळं पास करायला चावून खा म्हणून सांगायचे. आता तसं सांगायला वेळ नाही, ते काय करते ते आपल्याला माहित नसते. मग हे काय होतं हे लॉस होतात. आणि मैदा आटा मैद्याचे जे जे फास्ट फूड्स आहेत मग त्याच्यामुळे काय होतंय इंटेस्टाईन मध्ये ते डायजेशनला खूप टाइम घेते, मग ते ब्लॉक करत जाते, मग त्यावेळेला कसं कॉन्स्टिपेशनला राईज देते. आणि आजकाल वॉटर बॉटल एक एवढी भरून घेऊन जातो, मग पाण्याचं पिणं पण होत नाही. मग त्याला काय तर पाहिजे की आता आपल्याला फाईन मसाला पाहिजे, तर आम्ही थोडं पाणी घालून एकदम पाणी घातलं तर फुर्र होते ते. मग त्यामुळे काय होतंय आपण थोडं पाणी घालून मसाला हे करतो. तसं आपल्या शरीरामध्ये पण थोडं पाणी पण पिलं पाहिजे. मग ते मुलांना सांगणार कोण, तर ते सांगत नाही. मग ती एवढी एक बाटली दिवसभर आणि त्याच्यातली अर्धी परत ते घराकडे घेऊन येते, शाळेला जाते. म्हणजे 2.5 इयर्स पासून आता शाळेला जायला लागलेत मुलं आमच्यासारखी, म्हणजे 5-6 वर्षात नाही. मग त्यामुळे कसं होतंय, त्यांना सांगणार कोण? टीचर्स पण नाहीत आणि आपण पण नाही. पाणी प्यायला पाहिजेत, एक अलाराम तरी सांगायला पाहिजेत 1-2 तासांनी, बाबा थोडा अर्धा ग्लास तरी पाणी पी. मग काय होतंय, त्याला ते स्टूल्स पुढे ढकलायला त्याला हे मिळत नाही, मोशन क्लिअर होत नाही मग त्याचं, मग तेव्हा कंप्लेंट करते 2-3 दिवसात एकदा संडास पास करते. म्हणजे हे बारीक सारीक जे आहे हे आपण मुलांना सांगितलं पाहिजेत. म्हणजे आपण एज्युकेटेड आहे खरे, एज्युकेटेडचं कसं त्या मुलांच्यावर पण हे, मग पुढे ते कॉम्प्लिकेशन मध्ये जात नाही. मग कसं टॉक्सिन्स रिलीज होतात, आता जेव्हा हे संडास पास करत नाही त्याचं पोट घटत असते. आता आपणच संडास आता आपल्या क्लिअर नाही तर व्यवस्थित धुतला आपण तर वास मारतोय ना, तो आत न काय होत असेल आपल्या शरीरात हा कधी आपण बघितले काय? एक्सटर्नल आपण सगळं म्हणजे वी आर व्हेरी म्हणजे ह्याच्यामध्ये बघतो आपण सगळं, खरं जे इंटरनल जे आहे हे सगळं क्लिन्सिंग मेकॅनिझम पाहिजेत. मग त्याला एक गाणं, म्युझिक इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. जेव्हा म्युझिकचं जेव्हा हे असतंय किंवा आपण कुठले पण श्लोक म्हणतो ते पण आपल्या ह्याच्या जिभेच्या जेव्हा हे टर्न व्हायला लागतात त्यावेळेला हे सगळे मसल्स हे मूव्ह व्हायला लागतात. हे मसल्स जेव्हा मूव्ह व्हायला लागतात इट इज नॉट ओनली नेकचं, खरं ऍबडॉमन पर्यंत जातात. ऍबडॉमनल मसल जातात म्हणजे ते कम्प्लिटली काय होतंय, सर्क्युलेशन मेकॅनिझम तुमचं रेस्पिरेशन असू देत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम असू देत आणि कुलिंग इफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टम असू देत हे खूप ऍक्टिव्हेशन होतात. म्हणजे इयरिंग आणि त्याच्याबरोबर जर गाईंग म्हणजे जर म्हणायला लागलो आपण तर त्याचे खूप इफेक्ट आहेत. हे म्हणजे श्लोक सुद्धा तेवढे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे आपले ग्लँड्स म्हणतो आपण, म्हणजे आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये आपण ग्लँड्स म्हणतो, हे सगळे सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीचे जे ग्लँड्स आहेत. मग हे जेव्हा होतात त्यावेळेला त्या मुलांना काय होते, सिक्रिशन्स खूप जास्त होतात. मग त्यामुळे त्यांचे जे सिक्रिशन्स होतात आणि ते चाइम मिक्स होतात जेव्हा ते खातात त्यावेळेला त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सीज होत नाहीत त्यांना. म्हणजे आपण व्हिटॅमिन सप्लिमेंट देतो किंवा कॅल्शियम सप्लिमेंट देतो, हे नॅचरल सिक्रिशन्स आपण दाबून ठेवतो. मग हे दाबून ठेवल्या कारणाने काय होतंय, मग वरनं सप्लिमेंट घ्यायला लागतंय आपल्याला. म्हणजे आपण बोर्न विटॅमिन देतो, एवढं मुलगा खातंय म्हणतो आपण, सगळं देतो म्हणतो आणि तरी पण इन्स्पाइट ऑफ दॅट इज पासिंग इन द स्टूल्स. मग ते जर नको असेल तर त्यांना हे म्युझिक असू देत किंवा कुठलं तबला असू देत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की ते ऍक्टिव्हेशन होते, एक एक्सरसाइज होते, एक्सटर्नल जिम मधून होते. खरं जेव्हा आपण गाणं म्हणतो एक हाय पीच असते स्लो पीच असते, हे सगळं इंटरनल आपल्या आतडी असू देत किंवा लंग्स हार्ट ह्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ते मुवमेंट होत असते इथून, हे जीप वळते की नाही. आता एक म्हणजे असं दोरी लावल्यानंतर खालचं पण मूव होते ना, तो हा प्रकार आहे आपल्या जिभेचा.
1: बापरे, म्हणजे ऐकताना एवढ्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की आपण किती इझी करतोय, पण ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते मुलांच्या वरती फ्युचर मध्ये त्यांच्या आपल्याला दिसून येणार आहेत.
0: आणि ह्याच्यामध्ये कसं, होमिओपॅथिक मध्ये कसं आहे, आम्ही हे बिलीव्ह करतो की पूर्ण माइंड सेटअप अभ्यास करतो. आता होमिओपॅथिकचं एक आहे, एक जर व्यवस्थित केस हिस्ट्री आपण दिलो असेल, माइल्ड स्टोन्स हे खूप कॅल्क्युलेट करतो होमिओपॅथिक आमच्या सिस्टम मध्ये. मग त्यावेळेला बाळाचं कसं, आईचं पण मेंटली कसं होतं प्रेग्नन्सीमध्ये, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एक आजार होतोय, आता क्रॉनिक डिझिजेस म्हणतो किंवा कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत आता सगळ्या आतड्यांचे कॅन्सर वगैरे हे जे आहेत, तर ह्याला आम्ही डिटेल केस हिस्ट्री घेतो. मग त्या केस हिस्ट्री मध्ये त्यांना विचारतो आम्ही, फक्त ह्याच्यावर हे नाही आहे तर त्या आईची मेंटल स्टेट काय होती ड्युरिंग प्रेग्नन्सी, ती स्ट्रेस मध्ये होते का, तर त्याचं ते हे होतंय. आणि त्याच्यानंतर हे त्याच्या वाढीमध्ये 10 महिन्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यात काय काय चेंजेस होते हे सगळे बघतो. म्हणजे एक आजार आपल्याला होता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर मग त्याचा तुम्ही मोठे झाल्यानंतर काय होत त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे. खरे हे माइल स्टोन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत त्याला केस हिस्ट्री घेताना. मग कसं जर व्यवस्थित केस हिस्ट्री घेतलं तर 90% पेशंट तिथंच बरा होते का, तर हे डिस्क्लोज सगळं. आता कुणाला फ्रेंड्स नाही आहेत बोलायला तर हे डॉक्टरच्या समोर सगळं सांगू शकतो तो. म्हणजे आणि माइंड सेटअप म्हणजे माइंड चा अभ्यास करतो आम्ही होमिओपॅथिक शास्त्रामध्ये, ह्याला मॅक्झिमम प्लस पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. मग ते डिटेल हिस्ट्री मध्ये खूप इम्पॉर्टंट. आता आजारचं कुठून लाईफस्टाईल मुळे कने डायग्नोसिस, म्हणजे एक एकदा म्हणतो आपण की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, खरं ह्याला त्रास सुरूच आहे म्हणतो ना. रिपोर्ट सगळे MRI काढलो सगळं काढलो तरी पण का, त्याचं हे एक कारण पण आहे त्याचं. लाईफस्टाईल जे ते बदलत आहे खरं ते चेंज करत नाही. मग गोळ्या औषधं कुठपर्यंत ऍक्ट होणार, तुम्ही आता मला संडासला लागलेला आहे आणि मी काय वाटेल ते सगळं खायला लागलो, इकडे औषधं पण घ्यायला लागलोय, आणि डॉक्टरला आपण हे करणार की त्याने गोळ्या दिला आहे मला कमी नाही झालेलं. हा प्रकार पण आहे बरोबर देणार. आपलं लाईफस्टाईल आपण नाही चेंज करणार. खरं डॉक्टरला दोसणार एवढं सगळं केलं खरं काहीच बरं वाटेना. मग तू कुठे तर चुकतोयस ना एक पेशंट म्हणून. मग हे आपल्याला स्वतःला शरीर रचना जे नॅचरल दिलेलं आहे ते नॅचरल आपण अपाट ठेवलेलं आहे. आता एक कार घेतली तर कारच्या पाठीमागे किती लागतो किंवा घर एक मोठं बांधलो ते पैसा खर्च केलेला आहे म्हणून आपण ते व्यवस्थित ठेवायच्या पाठीमागे लागतो. खरं हे जेव्हा दिलेलं आहे आपल्याला त्या शरीराकडे लक्ष कसं देणार आपण. मग जिम मध्ये जातो जिम मध्ये हे एक्सटर्नल सगळं होतंय. खरं इंटरनल आपण कसं बोलतो आपला ऍटिट्यूड काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये.
1: खूपच सुंदर माहिती तुम्ही देत आहात मॅडम. आणि एक गोष्ट विचारेन की आपलं जे शरीर आहे त्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मग आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. मग त्या प्रत्येक एज ग्रुपला तुम्ही एखादा सल्ला देऊ शकता.
0: आता सकाळचं जे आहे 5 वाजता उठणं हे सगळ्या शास्त्रात लिहिलेलं आहे.
1: बर
0: आताचं जे वेस्टर्न कल्चर आपण जे फॉलो करायला लागलोय जे 12 वाजता वगैरे जे झोपणं रात्रीचं चाललेलं आहे सगळ्यांचं म्हणजे हेक्टिक लाईफ सगळ्यांचं चाललंय त्यामुळे ते लास्ट टाइम झालेलं आहे. खरं खाणं पिणं जे आहे सूर्योदय आणि सूर्यास्त हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर कुणाचं पण तुम्ही जर जे 100 इयर्स किंवा 90+ आहेत आणि ते हेल्दी आहेत त्यांचं जर कॅल्क्युलेट केला तर त्यांचं तुम्ही दिनचर्या जर बघितलं गेलं तर सकाळी त्यांनी 5 वाजता कधी अंथरुणात नसतात म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान म्हणजे ते जेवलेले असतात आणि त्याच्यानंतर त्यांनी 10-11 वाजता म्हणजे झोपतात त्यांनी. खरं त्यांचं जर बघितलं तर लाईफस्टाईल वेगळा आहे. म्हणजे हे फॉलो करण्यामध्ये हार्मोन्स जे आहेत ते सकाळचं शांतच्या ह्याच्यावर आणि जेव्हा उठून आम्ही 5 वाजता उठून आपलं दिनचर्या काय असेल त्या आंघोळ वगैरे काय असेल ते जे जप तप वगैरे काय असेल ते करून आपलं हे केलं तर किंवा एक्सरसाइज केलं असेल तर त्याचे खूप इफेक्ट आहेत शरीरावर. लहान मुलं असू देत किंवा ते लहान ते मोठ्यापर्यंत असू देत हे खूप इम्पॉर्टंट आहे. परत ब्रेकफास्ट जो आहे तो ब्रेकफास्ट त्यांनी पिझ्झा बर्गर वगैरे हे म्हणजे फास्ट फूड खाण्यापेक्षा भाकरी भाजी जे काय असेल हे नाश्ता राजासारखं आणि मिडल क्लास सारखं दुपारचं जेवण आणि भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण म्हटलेलं आहे तर त्याप्रमाणे जेवलं तर आपल्या शरीरात डायजेशन खूप वेगळं होतं आणि रात्रभर आपण उपाशीच असतो काय खाल्लेलं नसतंय कारण की आता दिवसभर बघितलं तर आपण तोंडात काहीतरी घालून खात असतो काहीतरी म्हणजे काय 2 तासाला काहीतरी तोंडात चघळतो आपण. खरं हेच रात्री होत नाही. एकदा आपण जेवलो आता 9 वाजता जेवलो त्याच्यानंतर आपण काय खात नाही झोपलो त्याच्यानंतर रात्री उठून सकाळी उठूनच आपण हे होतोय की नाही मग त्यावेळेला ते मागत असते आपल्याला खायला. मग त्यावेळेला आपण काहीतरी हे खाल्लं तर ते ऍसिड मध्ये कन्वर्ट होते आणि ते आम्ही बिझी म्हणजे आपण काय करतो चहा पितो. चहा पण डायरेक्ट नाही घ्यायचं त्याच्यामध्ये अगोदर ऍसिडिक हे असते आणि त्याच्यावर आणि आपण रिकामी पोटावर चहा घेतल्यानंतर ते पित्ताला आणि जरा कारण करते. तेच 2 बिस्किट किंवा काहीतरी खाऊन आपण चहा पिला आणि त्याच्यानंतर एक उठल्यानंतर 1-2 तासामध्ये तरी आपण जेवलं पाहिजे काहीतरी हॅवी खाल्लं पाहिजे. मग ते आपण लाईफ लॉंग होते. मग ऍसिडिटी प्रॉब्लेम असू देत किंवा आपलं कॉन्स्टिपेशन आता इरिटेबल बाउल सिंड्रोमचे पण पेशंट खूप येत आहेत वेस्ट मध्ये जात आहेत तर तसं नाही. तुला किती खायला लागतंय भूक लागली तर आपणच खातात.
1: मुलांपासून सगळ्याच वयोगटातल्या मुलांसाठी आपण एक सुंदर मेसेज दिला आणि त्याचसोबत जी मोठी माणसं आहेत आपण ती सुद्धा मोबाईलला किती म्हणजे मोबाईलच्या आहारी गेलेली आहे त्याच्यामुळे काय काय दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होतात झोप त्यांची डिस्टर्ब झालेली असते या संदर्भातही खूप छान माहिती तुम्ही दिलीत. आशा आहे की या सगळ्या गोष्टी ते नक्कीच फॉलो करतील. आपला प्रोग्राम ऐकल्यानंतर थोडाफार जरी बदल स्वतःमध्ये केला तरी खूप वेगळं असं फिलिंग येईल त्यांना आणि त्यांचं शरीर चांगली साथ देईल त्यांना हेच आपण म्हणू. आणि तुम्ही या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू आणि मी पण आभार मानेन तुम्ही बोलवल्याबद्दल.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण शरीर रचना आणि बदललेली जीवनशैली याबद्दल ऐकत होतो. डॉक्टर राजकुवर
2: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್ ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2 BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್ ರೈಲು ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ. ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ ಸಿಸಿಟಿವಿ ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್ 9th ಕ್ರಾಸ್ ಭಾಗ್ಯನಗರ್ ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831406968, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
3: ಶುಭೋದಯ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ. ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಾ ವೇನು ಧ್ವನಿ, ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು. ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ರೇಡಿಯೋ ಕೇಂದ್ರ ಬಂದಿದೆ ವಾರದ ಮೊದಲನೇ ದಿನ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ಶುಭ ಸೋಮವಾರ, ವರ್ಷದ 6ನೇ ತಿಂಗಳು, ತಿಂಗಳಿನ 8ನೇ ದಿನ, June 8, 2026. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಚಿತ್ರಮಂದಿರ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಸಹಜವಾಗಿ ಚಿತ್ರಮಂದಿರ ತಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸ್ತೀರಾ, ಕನ್ನಡ ಚಿತ್ರರಂಗದ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಗೀತೆಗಳನ್ನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ. ಆದರೆ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು, ನಾನು ತೊಗೊಂಡು ಬರ್ತೇನೆ. ಸೊ ಚಿತ್ರಮಂದಿರ ಈ ವಾರದ್ದು, ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಇದರ ಅರ್ಥ ಇವತ್ತು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಉತ್ತಮ ಗೀತೆಗಳು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ನಾನು, ಕನ್ನಡ ಚಿತ್ರರಂಗದ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಚಿತ್ರಗಳು, ಆಧ್ಯಾತ್ಮ ಚಿತ್ರದ ಕೇಳಲಾರದಂತಹ ಪ್ರಸಾರವಾಗದಂತಹ ಗೀತೆಗಳನ್ನು ಹುಡುಗಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಸೊ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲನೇ ಗೀತೆ ಶ್ರೀಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಹಿಮೆ ಚಿತ್ರದ್ದು, ಎಸ್ ಜಾನಕಿಯವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವಾರದ ಚಿತ್ರಮಂದಿರ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವಾರದ ಚಿತ್ರಮಂದಿರ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ದಿಸ್ ಇಸ್ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಶುಭ ಸೋಮವಾರ ಸ್ಪೆಷಲ್ ಚಿತ್ರ ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷತೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಗೀತೆಗಳು ಫ್ರಾಮ್ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರರಂಗ. ಉತ್ತಮ ಗೀತೆಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಒಂದೊಂದು 5 ಚಿತ್ರಗಳು ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ ಹುಡುಕಾಡಿದ್ದೇನೆ, 5 ಚಿತ್ರದ ಗೀತೆಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಹಿಮೆ ಒಂದಾಯಿತು, ಶಿವರಾತ್ರಿ ಮಹಿಮೆ ಇನ್ನೊಂದು, ನವಕೋಟಿ ನಾರಾಯಣ ಅನ್ನೋದು ಚಿತ್ರ ಇನ್ನೊಂದು, ಮಹಾಸಾಧ್ವಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಅನ್ನೋ ಚಿತ್ರ, ಆಮೇಲೆ ಕ್ರಾಂತಿ ಯೋಗಿ ಬಸವಣ್ಣ. ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ 5 ಚಿತ್ರಗಳ ಗೀತೆಗಳನ್ನು ನಾನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆರಾಮ್ಸೆ ಕೇಳಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ. ದಿಸ್ ಇಸ್ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ವಾರದ ಆರಂಭ, ಶುಭ ಸೋಮವಾರ ಸ್ಪೆಷಲ್ ಚಿತ್ರ ಮಂದಿರ. ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿ ಮಜಾ ಮಾಡಿ. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ರೇಡಿಯೋ ಕೇಂದ್ರ ವೇಣು ಧ್ವನಿ, ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು. ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿ ಮಜಾ ಮಾಡಿ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात गणधोनी 90.4 FM KLE कनसु. आजच्या पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत रामचंद्र परशुराम कुबजी यांना. ते LIC मध्ये DM क्लब मेंबर आहेत आणि ते एक दिव्यांग आहेत. आणि त्यांच्याबद्दलची खासियत सांगायची झाली तर 28 मार्च 2013 त्यांनी एकाच दिवशी 103 पॉलिसी केलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकून घेणार आहोत. सर, गणधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: आज आपण तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडंसं ऐकून घेऊया की तुमचं शिक्षण कुठं झालं, कुठपर्यंत झालं आणि काय काय केलं.
1: 1973 माझा जन्म आहे. येळूर एका खेडेगावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. जन्मल्या 2.5 वर्षानंतर मला पोलिओनं ग्रासले.
0: बर.
1: आणि चालणं हे ऍक्च्युली काय असतंय मला माहीत व्हायच्या अगोदरच तसंच राहिलं. ते चालणं काय मी आजपर्यंत समजू शकलो नाही. नंतर मग मी खेळत होतो गलीमध्ये इकडं तिकडं. मला घरच्या लोकांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. इकडं होईल तिकडं होईल असे असे जवळपास 4-5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. घरची जेवढे शेती विकून जे पैसे भातामध्ये मिळतात ते सगळे त्यांनी माझ्या इलाजासाठी लावले. काही झालं तरी आमच्या मुलाला तयार करून घ्यायचं, एक शेत विकलं तरी चालेल, पण या मुलाला तयार करून घ्यायचं असं त्यांचा गैरसमज होता. आणि शेवटी ते झालं नाही. हे आम्हाला बेंगळोरमध्ये समजलं की पोलिओ आजार असा आहे की त्याच्यावर इलाज करता येत नाही. हा, मग त्याच्यानंतर तिथं जेव्हा समजलं त्याने त्याच्यानंतर काय मला दवाखान्यामध्ये दाखवलं नाही, सोडून सोडल्यास त्याच्या जीवनात भविष्यामध्ये जे होतंय ते होऊ देत. त्याच्यानंतर मी आमची एक बहीण होती उषा, तिनं मला कडेवर घेऊन शाळेला सोडत होती. ती आमच्या शाळेपासून तिची शाळा एक थोड्या अंतरावर होती. मग ती रोज आपण जातेवेळी मला तिथं सोडत जाणार, येतेवेळी परत घेऊन येणार. आणि अकस्मात एक 2-4 वर्षानंतर तिचं रिएक्शन होऊन ते वारली.
0: अरे बापरे.
1: हा. आणि माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला शाळेला जायचा.
0: होय ना.
1: कारण का मी तर 80% अपंग होतो. मग नंतर काय झालं, आमच्या एक चुलत भावानी बळीराम कुकजी त्याने आळवण गल्लीच्या असोसिएशनमध्ये ट्रायसिकलसाठी ऍप्लिकेशन केले. आणि एक 2-3 महिन्यानंतर मला डिसल्वा यांनी डोनेट केलेली सायकल त्यांनी मला दिली. आणि ती सायकल माझ्या जीवनात आल्यानंतर माझं जीवन वेगळंच झालं. मी सायकलवरून इकडे तिकडे जात होतो, मग स्पोर्ट्सकडे जात होतो, शाळेला जात होतो, कुठे जायचं असेल तर माझी सायकल. म्हणजे जवळपास ती माझी एक बायकोच झाली असं. आणि त्या सायकलचं माझं रिलेशन फार चांगलं होतं. कारण का ती मला कुठं पण घेऊन जाते ह्याची मला जाणीव होती. त्यामुळे तिने त्यांचं माझं सायकलचं माझं फार रिलेशन होतं. नंतर मी मॅट्रिक झाली आणि येळूरमध्ये कॉलेजची व्यवस्था नसल्यामुळे मी एक्स्टर्नलला लावलं, पंडित नेहरूला. आणि घरीच अभ्यास करून मी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर असं क्लास 2 मी पास झालो. मग नंतर माझी जिद्द ओळखून आमचे गोपाळ गोडसे यांनी मला RPD ॲडमिशन घेऊन दिले आणि 6 महिन्याचं हॉस्टेल करून दिले. 6 महिन्याची तिथं राहायची व्यवस्था करून दिली. पण त्यावेळेला असं हॉस्टेल एवढं चांगलं नव्हतं त्यावेळेचं. आणि तिथं बाथरूम वगैरे बरोबर नव्हते. त्यामुळे आणि मी आता तांब्या सरकत असं जाणार. आणि तिथं ते माझे त्यांनी बघितले आणि माझे परिस्थिती त्यांना बघवली नाही. आणि त्यांनी स्वतःहून काय म्हणले, रामू इतकं त्रास करून एज्युकेशन करण्यात आत नाही आणि आता काय मला पण बरं वाटत नाही, सोडून सोडा म्हटले. आणि नायला जसतो माझी गाडी घेऊन मी घरी आलो. पण मला घरी राहावे ना. आता काय तर करायचं म्हटलं तर माझ्याकडं पूर्ण शिक्षण पण नाही आहे.

0: त्यांची लग्न झाली सर्वांची आणि माझ्यासमोर पण लग्नाचा प्रश्न आला पण मी ते एका डोक्यात घेतलोच नव्हतो. अकस्मात मनालीचं स्थळ आलं आणि मी मला आईने सांगितले मी सांगून आलो पण बघून येतो. मी ऍक्च्युली एक आठवडा लेटच केलं कारण का मला जायचं नव्हतं. मग मी गेलो त्यांच्या घरी म्हणजे मला हाव भाव बघायचं होतं की मला मुलगी करून घेणारी म्हणजे तिच्यावर काय प्रेशर आहे की कशाबद्दल म्हणजे का करून येते मला काय कारण आहे. मी गेलो मग त्यांचं आमचा मुलगा बघणार आहे म्हणजे त्यांची थोडीफार धावपळ चालूच होती. ते फोय करायचं हे करायचं असं होतंच. मी बघितलं त्यांच्याकडं आणि मला बरं वाटलं काय ठीक आहे असं वाटलं मला. कला त्यांचे त्यांनी ऑलरेडी भक्तच होते त्यांनी शाखा प्रमुख म्हणजे फोटो असा लावलेला होता एक 10-5 फुटावर. मग मी उतरून असं जाऊन माकडसक जाऊन त्या आईला पाया पडून आलो. म्हणजे मला काय दाखवायचं होतं मनालीला माझी पोझिशन दाखवायची होती की मी आता कशा पोझिशन मध्ये चलतो. नंतर तिच्या मनामध्ये नंतर दुःख व्हायला नको. सर्वे कसे चालतात माझे मिस्टर कसे चालतात पण त्याचा किंचित मात्र फरक तिच्या मनावर पडला नाही. मग नंतर लँडलाईन वर आमची बोलणी चालू झाली. मग आम्ही दोन तीन आता माझं लग्न ठरलंय म्हणजे गावमध्ये एक वेगळं एक्साइटिंग होत. रामूचं लग्न ठरलं कुठे जायचं म्हणजे आमचे दोस्त फार त्यावेळेला पानपट्टीचे म्हणजे प्रत्येक आठवड्यात आम्ही एकदा तिला बघायला जाणार पण किडी घालायचा कार्यक्रम झाला नव्हता. मग नंतर मनालीच मला फोन केली तुम्ही प्रत्येक आठवड्यात यायला आणि आमच्या घरी असा प्रश्न आली की म्हणजे लग्न होणार की फक्त बघतच जाणार बघूनच झालेत. मग मी तसं आमच्या घरच्यानं कळवलो घरी जरा लग्न करायचं की नाही करायचं ती राहील की नाही राहील असे जरा प्रॉब्लेम होतेच. हा म्हणजे आणि नंतर ती राहील थोडे दिवसांनी सोडून जर गेली तर नंतर त्याने कन्नड साईडचे लोक आणि नंतर पुटकी सा द्यायचं आणि प्रॉब्लेम क्रिएट होऊन बसेल. हा आमचे रिलेटिव्ह मध्ये पण थोडीफार चर्चा झाली आणि आम्ही लग्न करेन आणि पुढे असं काय तर बोललं तर आम्ही पण बोलू शकणार नाही. हा मग शेवटी लग्न झालं आणि त्यांनी आमच्या जीवनात आले मनाली. नंतर घरी थरा तिला टॉर्चर पण झालंच. हा पण तिनं सगळं सांभाळून घेतले. सगळं काय सांभाळून घेतले. माझ्या जीवनामध्ये तिचे 3 रोल आहेत. एक तर ती माझी खरी बायको आहे आणि दुसरं म्हटलं तर ती माझी मैत्रीण पण आहे. माझ्या व्यवसायामध्ये मला लॉस झालं मला फायदा झाला माझ्या पाठीवर खंबीरपणे उभी असते. तुम्ही काय टेन्शन करून घ्यायचं नाही आणि आम्ही काय असेल ते सांभाळून घेऊया असं अगदी खंबीरपणे उभं असते. आणि ती माझी आई पण आहे. आमचे LIC चे अतुल देशमुख ऑफिस मीटिंग असलं की तिला फोन करतात वहिनी साहेब रामू दादाला चांगलं तयार करून पाठवा म्हणजे टाय म्हणजे सॉक्स म्हणजे बूट मला गाडीवर आणून बसवणं मला जे काय देणं अगदी सगळं एक मुलासारखं म्हणून मी तिला एक आईचं स्थान दिलंय. असे तिचे माझ्या जीवनामध्ये 3 रोल आहेत आणि ती आल्यानंतर माझ्या जीवनाचा काया पलट झाला. मला आणखी राबायची हौस आली माझ्या जीवनामध्ये मनाली एवढं असं म्हणून. आणि तिनं पण मला धंद्यामध्ये भरपूर सपोर्ट केले. LIC मध्ये कुठेही जायचं असलं तर उचलून घेऊन जाते. मी दोस्तांना बोलवतो खरं त्याने काय म्हणतात याच्या अगोदर तुम्ही दोस्तांना त्रास दिला आता मी आहे आता तुम्ही त्यांना बोलवायचं नाही. कुठं पण त्यांनी घेऊन जातात मला मीटिंग मध्ये येतात घेऊन जातात आणि सगळ्या पाहुण्यांच्या कडून एकदम चांगलं. आता फर्स्ट तिला कॉल असतंय पहिल्याचे जे दिवस होते ते गेले आता फर्स्ट कॉल तिला कॉल असते काय करायचं काय नाही बाकी सगळ्यांना अगदी सांभाळून घेते अगदी व्यवस्थित. आणि ती माझ्या जीवनात आल्यापासून मी देवाकडे काही मागेन असं काही शिल्लक राहिलेलं नाही. हो काहीच मी मागे डिमांड करत नाही कारण का देवानं तिच्या स्वरूपात मला सर्व काही दिलेलं आहे. आता मी एवढं आम्ही मला खरं म्हटलं तर 1-10 फूट चालता येत नाही. खरं भारतामध्ये तिनं असं फिरवलं नाही असं कुठलंच स्थळ नाही. जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब राजस्थान गुजरात केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश गोवा सगळं काही तिनं मला फिरवलेलं आहे.
1: म्हणजे नॉर्मल लोक जे काही बघू शकत नाही ते सगळं बघून आलो.
0: सगळं बघून आलो आणि हे सगळं हे तिच्यामुळे कारण का तिनं एवढं आपलं बलिदान करून आम्हाला ज्याशी लग्न केले आम्हाला स्वीकारले म्हणजे आम्हाला पण हौस येते. आणि मला 2 मुले आहेत. मुलींना त्यांना फार शिकवायची इच्छा आहे त्याच्यासाठी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन केलेलं आहे. आणि आता मी आम्ही प्रॉपर एळूर पण राहायला आता मी वडगावला आहे. माझ्या परिणाम जेवढं होतंय तेवढं मी भरपूर काही करतो. घर बांधून दिलं आहे 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे काही कमी करत नाही असा आमचा जीवनप्रवास.
1: छान. तुम्ही ज्याप्रमाणे

0: सांगितलं की म्हणजे मनाली तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जो काही बदल झाला किंवा तुमचा काम करण्याचा उत्साह वाढला आणि त्यांना काही कमी होऊ द्यायचं नाही किंवा आपलं जे आपला जो संसार आहे तो व्यवस्थित चालावा यासाठी तुमचे प्रयत्न ते सगळे चालूच आहेत आणि असेच चालू राहावेत. पण हे सगळं आत्ता बोलताना आपल्याला सोपं जात आहे, पण ते घडत असताना खूप साऱ्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला असेल, म्हणजे मानसिक त्रास तुम्हाला झाला असेल बराचसा, शारीरिक काही नाही पण मानसिक खूप झाला असेल. आणि मुळातच म्हणजे असा प्रश्न पडणं की ही मुलगी का तयार होतीये, काय कारण असेल या पाठीमागचं आणि कशासाठी म्हणजे अशा व्यक्तीशी लग्न करते वगैरे वगैरे प्रश्न आले असतील तुम्हाला. आणि तुम्हालाही असं एका वेळेला वाटलं असेल की आपण म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य कशाला खराब करावं किंवा असे विचार येणं साहजिकच आहे, तर काय सगळी परिस्थिती होती तेव्हाची तुमची?
1: असा प्रश्न आमच्यामध्ये पण निर्माण झाले होते. मग ऑलमोस्ट 80% लग्न हे कॅन्सलच झालेलं आहे. मग आमच्या दोस्ताने का ज्योतिषाकडे जायला ठरवलं आम्हाला,
0: बर
1: तिकडे तरी जाऊन येऊया. आणि मग ज्योतिषाकडे गेलो, ज्योतिषाकडे आम्ही बसलो. आम्ही कशाला आलो होते आम्ही ज्योतिषाला सांगितलो नाही, फक्त असं नमस्कार करून बसलो. ज्योतिषाने काय म्हटलंय मला, घरचे तुझ्या लग्नाला विरोध करतात काय म्हटले, काही इन्फॉर्मेशन त्यांना नाही पण त्यांनी डायरेक्ट मला तसं म्हटलंय. आणि ती मुलगी जी आहे ती हरिमंदिर मधली आहे आणि तुला कधीच धोका देणार नाही आणि तू तिला करून घे, घरचे जर नको म्हणत असतील तर माझ्याकडे ये, मी 200 लोकांचं जेवण करून मी तुझं लग्न करून देतो म्हटले. जांबोटीचे अरुण महाराज ते. मग तिथून आम्ही दोस्त आणि मी परत आलो आणि आम्ही ठरवलं की आता लग्न हे 100% करायचंच, परिणाम काही होऊ देत. मग आमच्या घरच्यांना मी तयार केलंय, मी नको म्हणत असते वेळी तुम्ही लग्न ठरवलंय, मी काय मुलगी बघायला मी माझ्या जीवनामध्ये खुश होतो, तुम्हीच मला बळजबरी होणं पाठवलाय. आणि आता प्रश्न एवढा पुढे गेला की आम्ही 4-5 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलोय आणि आता ती पण लग्न करून घ्यायला तयार आहे. ती लग्नानंतर जात असेल तर जाऊ देत, पण हे लग्न करायचंच. असं मी घरच्यांना तयार केलो, लग्न झालं. थोड्या दिवसानं आम्ही मनालीने मी एकत्र राहिलो. पहिल्या रात्री मी तिला सांगितलं, तुला जर माझ्याजवळ तुझं जर मन राहत नसेल तर तू मला कधीही सोडून देऊ शकतेस आणि तुला मी सोडायला येणार आहे. असं म्हणून मी तिला सांगितलं. डिलिव्हरीचे जर दिवस सोडला तर ती अजूनपर्यंत मला कधीच सोडून गेली नाही कुठं. एवढी तिनं मला अगदी साथ दिलेली
0: आहे. ऍक्च्युली ना म्हणजे हे सगळं ऐकत असताना एखादं पिक्चरची स्टोरी आपण ऐकतोय असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं होतंय आणि थोडस इमोशनल पण व्हायला झालंय. ते प्रसंगच तुमचे असे आहेत की ते ऐकल्यानंतर कुणालाही म्हणजे डोळ्यात पाणी येत
1: होतं
0: आणि खूप छान स्टोरी आहे आणि लोकांनी याच्यातून मोटिवेट व्हावं की आपण आपल्या जीवनसाथी सोबत कसं प्रामाणिक राहावं किंवा त्याची कशी काळजी घ्यावी, कशी त्यांना साथ द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला हव्यात आणि तुमचा जो म्हणजे स्टोरी आहे त्याच्यातून त्या नक्कीच शिकायला मिळतील आणि अनेक लोक मला वाटते तुम्हाला बघून इन्स्पायर होत असतील. तर खरंच तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला त्यांच्यासारखी अर्धांगिनी भेटली.
1: हो हो, नक्की नक्की नक्की. आमच्या दोस्तांना पण काय म्हणतात, मी त्यांनी कसं राहिलं बघा, तुम्ही कसं राहिलं बघा, असं पण होतंय तिकडे.
0: होय ना.
1: हो हो.

0: मग तुमचं जे काम आहे LIC चं, तिकडे तुम्ही कधीपासून जॉईन झालात?
1: मला 2008 मध्ये मला एक मुलगी झाली.
0: बर.
1: अनुष्का तिचं नाव. मला असं वाटलं की आता आणि काहीतरी इन्कम सोर्स करायला पाहिजेत. मग आता काय, मी काम पण काय करू शकत नाही. ऑलरेडी माझे कॉन्टॅक्ट होते. मग मी LIC करण्याचा निर्णय केला. दुकानमध्ये पानशॉप ऑलरेडी माझं पानशॉप होतं त्यावेळेस. मग एक जोडधंदा म्हणून मी ते पान LIC चा निर्णय केला. मग मी आमच्या डेव्हलपमेंट ऑफिसरना फोन केला. त्यांनी 5-6 फोन आलेच नाहीत, म्हणजे माझ्याकडे आलेच नाही. मीच त्यांना स्वतःकडे त्यांना गेलो, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला बघितले माझी पोझिशन. LIC म्हटलं तर धावपळीचं काम आहे. एक पॉलिसी करायची तर धावळा जायला पाहिजे पार्टीकडे, कन्व्हिन्स करायला पाहिजे, सगळे डॉक्युमेंट ऍड करायला, जमा करायला पाहिजेत. त्यांनी मला बघितले आणि त्यांनी थक्क झाले. आता 5-6 वेळा हा मुलगा माझ्याकडे फोन करून आलाय आणि हा आता ह्याला जर मी नाही म्हटलो तर हा नाराज होणार. माझी पोझिशन बघून त्यांना वाटलं की म्हणजे LIC कॅपॅसिटी नाही आहे करायची. आणि त्यांनी मला ते डॉक्युमेंट दिले. मी गेलो, सबमिट केलो. मग मी पास होईन का याची पण त्यांना गॅरंटी नव्हती. किर्लोस्कर रोडला आमचं ट्रेनिंग होतं. मला सोडायला एक मुलगा जाणार सकाळी आणि संध्याकाळी एक मुलगा घेऊन येणार. तिसऱ्या मजल्यावर होतं. मी दुपारचं जेवण घेऊन जाणार. बाकीची मुलं काय जाऊन आपापल्या घरी जेवण करून येत होती. पण तशी माझी पोझिशन नव्हती.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी डबागून जायचो. 9 दिवस मी ट्रेनिंग केलं. मध्ये 2-3 दिवस मला पॉसिबल झालं नाही. मग घरी अभ्यास केलो. तिथं एक मॅनेजर होते ट्रेनिंग घ्यायच्या ठिकाणी. त्यांनी जरा माझं ते येणं जाणं खुर्चीवर बसणं बघून त्यांना पण जरा भावूक झाले त्यांनी. आणि त्यांनी म्हटले की काहीतरी करून तू या परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजे. मला परत आणि जास्त टेन्शन आलं. मग मी जरा घाबरतच होतो. घरी येऊन मी परत आणि अभ्यास करायचो. आणि मग 50 मार्कचं टिक मार्क असते, 25 मार्काचं त्याला पाहिजे असतात. 33 मार्क्स मला पडले आणि डेव्हलपमेंट ऑफिसरने मला फोन केला की तुम्ही LIC मध्ये पास झालाय, तुमचा कोड आता अवेलेबल आहे, तुम्ही पॉलिसी करू शकता. पॉलिसीबद्दल आम्हाला काय ज्ञान नव्हतं. मग नंतर सरांनी मलाच तिकडे बोलून घेतले बेळगावकडे. मी गेलो, नंतर बुक्स वगैरे घेतले. वर्षाला 12 पॉलिसी करायचं टार्गेट असते एक एजंटला, कोड जर टिकून ठेवायचा असेल तर.
0: बर.
1: मी पहिल्या वर्षी 68 पॉलिसी दिल्या पहिल्याच वर्षी. आता सर म्हणतात की माझं नशीब आहे तुम्हाला भेटलास. पहिला त्यांचं माइंड वेगळं होतं.
0: खरंच ना.
1: पण आता त्यांनी तसं म्हणतात. आणि LIC मध्ये भरपूर रिस्पेक्ट आहे. मनालीला पण भरपूर रिस्पेक्ट आहे. ऑफिसमध्ये लेडीज तिला फार ओळखतात. माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखतात. कारण का तिचा स्वभाव तसा आहे. सर्वांना अगदी मन मिळावं करून घेते. आमच्या गल्लीमध्ये आमच्या घरी जेवढे लोक येतात तेवढे कुणाच्याच घरी येत नाहीत. म्हणजे गल्लीतल्या बायका पण किती लोक येतात तुमच्या घरी. आणि कंटाळा म्हणून मनालीला नाही आहे, कशाच गोष्टीचा कंटाळा नाही आहे. मी पण आश्चर्य होतो की तू स्ट्रॉंग राह म्हणतो. जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत आमचं जीवन आहे म्हटलं. तू धगधग करून घ्यायचं नाही. पण तिचा स्वभाव असा आहे, बलिदान जो आहे तिचं.
0: सगळ्या गोष्टींसाठी तयार असतात
1: भरपूर एक टायमामध्ये.
0: खरंच खूपच म्हणजे ऐकून असं म्हणतो ना आपण, भावुक होण्यासारखी स्टोरी तुमची आहे. आणि मगाशी जसं म्हटलं तसं अनेकांनी याची प्रेरणा घ्यावी आणि आपला जो संसार आहे तो व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न आत्ताच्या युगामध्ये करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही तुमची सक्सेस स्टोरी नक्कीच.
1: आणि आता ह्या जनरेशन मध्ये अशा टाईपची भेटणं मुश्किल. मनाली मंदिर मध्ये शाखा प्रमुख आहे, तिच्यामुळे त्याला सेवा करण्याची फार इच्छा आहे. लग्न झाल्यानंतर जवळपास 5-6 वर्ष माझ्या पाया पडल्याशिवाय कधीच उठली नाही ती अंतरुणात. असं तिचं म्हणजे सेवामध्ये असल्यामुळे तिचा स्वभाव तसा.
0: बरोबर.
1: एवढं एक नवऱ्याला रिस्पेक्ट देतात ते.
0: होय ना.
1: मीच भाऊक होतो त्यांच्याकडे बघून.
0: खरोखर. कधी कधी आपल्याला असं होतं ना की सगळ्या गोष्टी आपल्या आसपासच्या सगळ्या चांगल्या आहेत, सगळं एवढं सगळं चांगलं आपल्या आयुष्यात घडत आहे.
1: हो हो.
0: पण आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपल्यामध्ये एक अशी कमतरता काहीतरी आहे, या गोष्टीच कधीतरी खूप दुःख होणं असा कधी प्रसंग?
1: आता काय झालं, मी जेव्हा माझं आमचं दुकान घटलो त्यावेळेला आमच्या दोस्तात मी रमलो. त्यावेळेला मी अपंग याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. आणि मी त्यावेळेला खेळलो, इकडे तिकडे सगळीकडे गेलो, कुठलं पण म्हणजे राहिलो नाही मी अपंग आहे म्हणून. असं कुठे मी थांबलो नाही मॅडम कधी. ते लग्नाच्या अगोदर सुद्धे किंवा लग्न झाल्यानंतर किंवा आतापर्यंत मी कधी थांबलो नाही. काहीतरी माझं आमचं व्यवसाय चालू असतं. जे करू नये अशा गोष्टी पण मी केल्या. आता ऍक्च्युली मी ट्रक घेतलेली, ऍक्च्युअली ट्रक घ्यायचं आमचं काम नव्हे ते खरं म्हटलं तर. त्याच्या नंतर विकली ती, नंतर मी सिमेंटची डीलरशिप घेतली. आणि मनाली माझ्या पाठीमागे खंबीरपणे असते, आम्ही काहीतरी करूया, त्यामुळे मी धाडशीपणा काहीतरी करत असतो. त्यामुळे मला आणि मनाली जेव्हा माझ्या जीवनात आली, अपंगत्व हे गेलंच ते कुठं असं आहे असं मी कधीच वाटलं नाही मला अजूनपर्यंत.
0: छान, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्या आल्यामुळं खूप सारा बदल झाला. आणि
1: नक्की नक्की नक्की
0: तुमचं आयुष्य अगदी व्यवस्थित आणि तुम्ही एक दिव्यांग आहात ही गोष्ट तुम्ही विसरून गेलात.
1: आणि आमच्या घरच्यांना पण वाटत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्या लोकांना पण वाटत नाही, त्यांच्या म्हणजे आमच्या सासरांच्याकडे पण वाटत नाही की मी असं आहे.
0: बरोबर.
1: आणि आमच्या घरच्या लोकांना पण कधी वाटलं नाही.
0: तुमच्या घरी कोण कोण असतं सर?
1: वडील आमचे वारलेत, एक आई असते, एक भाऊ आहे आणि दोघी बहिणी असतात.
0: बर. भाऊ छोटे मोठे?
1: भाऊ माझ्यापेक्षा मोठे असते, त्यांना 3 मुलगे आहेत, मला 2 मुले आहेत. फार चांगलं राहतो आम्ही सर्वे आणि मनालीमुळे हे सगळं एकजूट झालेलं आहे. ती सर्वांना लावून घेते, त्याचा अनुभव टीचरना सडेकर मॅडमना आहेच.
0: होय ना.
1: हो हो.
0: तर असं म्हणतात की घरची जर स्त्री व्यवस्थित असेल, चांगली असेल, तर आपलं कुटुंब पुढे जात किंवा सर्वांना सांभाळून घेणं, सर्वांची मन राखणं,
1: हो हो,
0: या सगळ्या गोष्टी एका स्त्रीनं केल्या.
1: स्त्रीचा फार रोल महत्त्वाचा
0: असतो, पण तेवढंच त्या स्त्रीचं मन जपणं ही सगळ्या फॅमिली मेंबर्सचं कर्तव्य
1: असतं. आमच्या माझ्या परिणामी तिला जेवढं होईल तेवढं मी देतोच काय असेल ते, पण असं आहे मी तिला काही दिलो तरी मला समाधान वाटत नाही, अपुरच वाटत आहे.
0: बरोबर.
1: कारण का तसं तिनं माझ्यासाठी बलिदान केलं असं मला वाटतं.
0: खूप मोठं.
1: हो. तुम्ही मागच्या तुम्ही मागे म्हटला नवरा म्हणजे अपेक्षा असतात मुलींच्या.
0: हो ना.
1: मला नवरा असा पाहिजे.
0: हो ना. अगदी.
1: हँडसम पाहिजे. फायनान्शियल कंडिशन चांगली.
0: बरोबर.
1: ज्या वेळेला मी लग्न करून म्हटलं त्यावेळेला माझ्या काय पण नव्हतं, साधं एक पानपट्टीचं दुकान होतं आणि अशी गाडी होती आणि त्या कंडिशन मध्ये त्याने फार म्हणजे फार मोठा निर्णय घेतला.
0: खरंच ना. खरंच ग्रेट आहे.
1: हो.
0: म्हणजे असा निर्णय घ्यायचा म्हणजे खूप मोठं मन पाहिजे त्याला आणि खूप मोठं धाडस त्याने केलं.
1: नक्की नक्की नक्कीच
0: नक्कीच.
1: आणि हे मला वाटतं एक हे लग्न म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद पण त्याच्यात असेल म्हणून आमचं लग्न पण मोडलं नाही असं वाटतंय मला.
0: बरोबर. काहीतरी ठरलेलंच असतं त्यामुळं असे सगळे प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्यातून आपण व्यवस्थितरित्या बाहेर पडतो, त्याच्या सोबत व्यवस्थितरित्या राहतो. खूप छान वाटलं तुमच्याबद्दल बोलून आणि तुमच्याशी बोलून तुमचा जो प्रवास सगळा आहे तो ऐकून. पण तुम्ही आता सध्या LIC चं काम, तुमच्याबद्दल बोलून आणि तुमच्याशी बोलून तुमचा जो प्रवास सगळा आहे तो ऐकून, पण तुम्ही आता सध्या LIC चं काम चांगल्या रीतीनं करत आहात, त्याच्यामध्येही तुम्हाला खूप सारं प्रमोशनही भेटत आहे, वेगवेगळ्या ग्रेड तुम्ही घेतलेल्या आहात, तर या सगळ्या सोबत म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्हाला रिकामा वेळ असेल किंवा काय असेल तर दुसऱ्या आणखीन काही हॉबीज आहेत का तुमच्या?
1: मी आता इकडे एलूर मध्ये एक ऑनलाईन सेंटर काढलेलं आहे.
0: बर.
1: म्हणजे मी LIC मध्ये काय एक मुलगी आहे ती बघते, म्हणजे माझ्याकडे थोडाफार टाइम भरपूर असतोय. मग मनाली एक घरीचा घरी व्यवसाय, जसं मॅडम म्हटले की त्या व्यवसायामध्ये ती करते, मी तिला सपोर्ट करतो. असं बाकीचे असते.
0: बाकीचे असे काही छंद नाही.
1: बाकीचे फिरण्याचा छंद आहे तो मला मनालीनं पूर्ण करून सोडला.
0: ओके. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आलात आणि तुमचा जो प्रवास होता त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवली. पुन्हा एकदा तुमच्या संसारासाठी, तुमच्या जोडीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: विनू धोनीच्या टीमनं आम्हाला बोलवलं, आम्हाला त्याचं पात्र समजलं, त्याबद्दल आम्ही सर्व टीमचे आभार मानतो.
0: थँक्यू सर. वेणु धोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ॲडव्हान्स रेडिओ।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5255. 18 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
3: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304779 or visit www.klecet.edu.in.

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल
1: मिळणाऱ्या सुविधा, हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
3: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ MS ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಕನಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬಾಷ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.
1: ಇದೀಗ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ವಾರ್ತೆಗಳು. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಸ್ತುತಿ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.